भावार्थ दासबोध भाग 22 निरूपणकार पद्माकर देशपांडे दशक 2 समास 7 सत्वगुण वर्णन। तपस्वी बैरागी आले त्यांना राहण्यासाठी जागा देणे हा सत्वगुण। घरामध्ये काही नसले तरी येणारा अतिथी विनमुख जाऊ नये म्हणून शक्तीनुसार त्याला काहीतरी देतो तो सत्वगुण। ज्याने जिभेवर ताबा मिळवला, ज्याची वासना तृप्त झाली, ज्याला कोणतीही इच्छा उरली नाही तो सत्वगुणी जाणावा। प्रपंचामध्ये आघात होतात, घडणारे घडतच राहते, तरी देखील ज्याचे चित्त डळमळीत होत नाही तो सत्वगुण। एका परमेश्वरासाठी ज्याने सर्व सुख सोडले, देह परमेश्वराला अर्पण केला तो सत्वगुण। विषय वासना निर्माण झाली तरी ज्याचे चित्त डळमळीत होत नाही, धैर्य कमी होत नाही, विविध संकटांनी ग्रासले, भूक तहान यांच्यामुळे ग्रासला तरी निश्चय कायम ठेवतो तो सत्वगुण। श्रवण आणि मनन निजध्यासाने समाधान ज्यातून आत्मज्ञान झाले तो सत्वगुण। ज्याला अहंकार नाही, जो अनासक्त आहे, ज्याच्याकडे दया आहे तो सत्वगुणी जाणावा। सर्वांशी नम्रपणाने बोलतो, मर्यादेने वागतो, सर्वांना आनंदित करतो तो सत्वगुण। सगळ्यांशी प्रेमाने बोलतो, कोणाला विरोधास वाव देत नाही, परोपकारासाठी जीव अर्पण करतो तो सत्वगुण। स्वतःचे काम करण्यापेक्षा दुसऱ्याचं काम करावं, मरण आलं तरी कीर्ती मागे उरवावी तो सत्वगुण। दुसऱ्याचे दोष पाहत नाही, समुद्राप्रमाणे ज्याचं हृदय विशाल आहे तो सत्वगुण। वाईट बोल सहन करणे, प्रत्युत्तर न देणे, आलेला राग आवरणे हा सत्वगुण। अन्याय करून गांजतात, त्रास देतात, नाना प्रकारे पीडा करतात तरी ते मनात ठेवतो तो सत्वगुण। शरीराने जीव सहन करणे, दुर्जनाकडे लक्ष न देणे, निंदकावर उपकार करणे हा सत्वगुण। मन भलतीकडे धावते ते विवेकाने आवरावे, इंद्रिय दमन करावे तो सत्वगुण। चांगली कृती करावी, वाईट कृती त्यागावी, भक्तीची वाट धरावी तो सत्वगुण। ज्याला सकाळी लवकर स्नान करणे आवडते, पुराण श्रवण करणे आवडते, नाना देवतांची पूजा करणे आवडते, मंत्र म्हणणे आवडते तो सत्वगुण। पर्वकाळ असेल तर वसंत पूजेसाठी तयार राहतो, साधू संतांची जयंती साजरी करतो तो सत्वगुण। विदेशी मरण आलेल्यास संस्कार देणे, मदत करणे हा सत्वगुण। एखाद्यास कोणी मारत असेल तर त्याच्याकडे जाऊन त्याला मारण्यापासून परावृत्त करतो, जीव बंधनापासून मुक्त करतो तो सत्वगुण। शिवलिंगावर अभिषेक करतो, नामस्मरणावर विश्वास ठेवतो, देवदर्शन करतो तो सत्वगुण। संत पाहून दर्शनासाठी धावतो, भक्तीमुळे त्याचे हृदय उचंबळते तो संतांना सर्व भावे नमस्कार करतो हा सत्वगुण आहे। ज्याच्यावर संतांची कृपा झाली त्यामुळे त्याचा वंश उद्धरला तो सत्वगुणामुळे ईश्वराचा अंशच झाला। तो इतरांना सन्मार्ग दाखवतो, लोकांना हरिभजनास लावतो, अज्ञानी माणसाला ज्ञान देतो तो सत्वगुण। पुण्यसंस्कार आवडतात, प्रदक्षिणा नमस्कार करतो, त्याचे पाठांतर भरपूर असते तो सत्वगुण। भक्तीची अंतःकरणपूर्वक आवड असते, त्यातून तो ग्रंथनिर्मिती करतो, धातूच्या विविध मूर्तींचे पूजन करतो तो सत्वगुण। देवाची उपकरणे स्वच्छ करतो, विविध साहित्य आसने वस्त्रे नीट ठेवतो तो सत्वगुण। दुसऱ्याचे दुःख ते आपले दुःख, दुसऱ्याच्या सुखात आपले सुख, वैराग्य पाहून आनंद होतो। दुसऱ्याचे भूषण ते आपले भूषण, दुसऱ्याला दोष देणे म्हणजे आपल्याला दूषणे देणे, दुसऱ्याच्या दुःखामुळे दुःख होणे तो सत्वगुण। आता हे बरेच वर्णन केले। ज्याचे चित्त देवधर्माकडे असेल, जो कामनारहित देवाचे भजन करीत असेल तो सत्वगुण होय। असा हा सत्वगुण संसार सागर तारणारा आहे, त्याच्यामुळे ज्ञान मार्गाचा विवेक जागृत होतो। सत्वगुणामुळे भगवत भक्ती, सत्वगुणामुळे ज्ञान प्राप्ती होते, सत्वगुणामुळे सायुज्य मुक्ती प्राप्त होते। अशी ही सत्वगुणाची महती असून थोडक्यात यथामती सांगितली। श्रोत्यांनी सावध होऊन पुढील कथेकडे लक्ष द्यावे। इथे श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सत्वगुण नाम समास सप्तम समाप्त।

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतो आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम. देहाला भगवंत प्राप्ती करताच सांभाळावं. देहाला सांभाळणं जरुरीच आहे, परंतु भगवंत प्राप्ती करता ते करावं, विषयाकरता करू नये. बाहेरचा लौकिक सांभाळला, पण होतं नव्हतं ते घालवलं, मग यात काय मिळवलं? हा वेडेपणाच म्हणायचा. आतल्या खोबऱ्याचं रक्षण करण्याकरता करवंटीची जरुरी आहे. केवळ बाह्यांगाचीच जपणूक करणं हेच काही मनुष्याचं अंतिम उद्दिष्ट नाही. बाह्यांगाचं सुख हे काही खरं सुख नाही. मी माझं यापासून आपण द्वैताला सुरुवात करतो. कल्पनेनं जेवढं समजेल तेवढं पाहू लागतो, परंतु शेवटपर्यंत मी कोण याचा आपल्याला पत्ता लागत नाही. आपली चूक झाली असं समजलं म्हणजे दुरुस्त करण्याचा मार्ग पाहता येतो. जिथून आपली वाट चुकली तिथं परत यावं लागतं. मी देही असं म्हणू लागलो, इथं आपली वाट चुकली. असत्याला सत्य मानलं ही आपली चूक झाली. विषयामध्ये सुख आहे ही आपण कल्पना केली, त्याचा अनुभव आपण अनेक वेळा घेतलाय, तरी अजून आपली ही कल्पना खरी का खोटी हे आपल्याला कळत नाही. हे मात्र और आहे. खरोखर प्रपंच हा टिपऱ्यांच्या खेळाप्रमाणे आहे. टिपऱ्यांच्या खेळामध्ये एकाला टिपरी दिली की तो लगेचच पुढच्या गड्यापाशी जातो, त्याप्रमाणे हा प्रपंच स्थिर नसून सारखा बदलणारा आहे. आपला जन्म मरण हे एक प्रकारे रोज घडत असतं. आपण निजलो झोपी गेलो की मरण समजावं, आणि उठलो जागे झालो की आपला जन्म झाला असं समजावं. एखाद्या तुरुंगामध्ये पुष्कळ कैदी असतात, कुणी काही केलेलं असतं, हे खरं आहे. तरीसुद्धा जे करू नये ते प्रत्येकानं केलेलंच असतं, ही गोष्ट निश्चित आहे. त्याप्रमाणे जगामध्ये जे लोक दुःख भोगतात, त्यांनी मागच्या जन्मी अमुक कर्म केलं हे जरी समजलं नाही, तरी जे करू नये ते त्यांनी केलेलं आहे, ही गोष्ट निश्चित असते. परंतु त्यामध्ये भगवंतांना एक मोठी सोय ठेवली आहे. ती अशी आहे की जो देहाला विसरेल त्याला दुःखाची जाणीव होणार नाही. जगातल्या दुःखाचा प्रश्न हा मानवी तर्काला समाधानकारकपणे न सुटणारा प्रश्न आहे. म्हणून त्याच्याबद्दल फार विचार न करता जगातलं दुःख शक्यतो कमी करण्याचा प्रयत्न करावा. ज्याला देवाची पूर्णपणे आठवण असते त्यालाच जगाचा दुःखाचा विसर पडतो. जो स्वतःला पूर्णपणे विसरतो त्यालाच भगवंताची प्राप्ती होते. स्वतःला पूर्णपणे विसरायला भगवंताच्या नामात रंगून जाणं हा एकच उपाय आहे. जेवढ्या उत्कटतेनं नाम आपण घेऊ तितकं अधिकाधिक आपण नामात गुंतले जाऊ, मग देहाची आठवण कशाला राहील? आपण नाम घ्यावं ते आपणच आपल्या कानांनी ऐकावं, आणि ते घेता घेता शेवटी त्यात स्वतःला विसरून जावं, हाच आनंदाचा मार्ग आहे. नाम अंतरात शिरलं की देहाचा विसर पडतो. मग मी कोण आणि देव कोण हे आपोआप कळतं. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

नमस्कार रसिक श्रोते हो, पुण्यातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी चिरंतन गाणी या आपल्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आज भाग क्रमांक 24. श्रोते हो, मराठी संगीतसृष्टीतील काही निवडक अनोळखी संगीतकारांच्या चांगल्या गाण्यांची ओळख रसिकांना व्हावी या उद्देशाने आपण ऐकत आहोत अनोळखी संगीतकारांची ओळखीची गाणी आपल्या चिरंतन गाणी या कार्यक्रमात. मंडळी, आज ऐकूया संगीतकार आर एन पराडकर, शशांक एम, शांताराम पाबळकर आणि नंदू होनप यांनी स्वरबद्ध केलेली काही ओळखीची श्री दत्तांची निवडक भक्ती गीते. दत्तगीतांच्या दोन भागांपैकी आज भाग पहिला. रसिक हो, आजच्या भागाची सुरुवात करूया श्री दत्तात्रेयांच्या महामंत्राने आणि त्या महामंत्राच्या भक्तिगीताने. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. श्री दत्तात्रेयांच्या या चार अक्षरी महामंत्राचा सांगितला जाणारा गर्भितार्थ जाणून घेऊया. या मंत्रामधील पहिला दिगंबरा हा शब्द म्हणजे मी आणि त्याचे अनुसंधान. मी देह नाही, मी आत्मा आहे. आत्मा म्हणजे शुद्ध अहम. तो साक्षी आहे, निर्विकार आहे, आनंदरूप आहे. पहिल्या दिगंबरा या शब्दाने त्या शुद्ध अहमला हाक मारली आहे. दुसऱ्या दिगंबरा या शब्दाने परब्रह्माचे अनुसंधान केले आहे. आपल्या भोवती जे हे सकल विश्व दिसते आहे ते केवळ भासणारे आहे. वस्तुतः ते सर्व एकमेव भगवंतच आहे, परब्रह्मच आहे. परब्रह्मानेच ही अनेक भासणारी रूपे धारण केली आहेत. त्या परब्रह्माला दिगंबरा या दुसऱ्या शब्दाने हाक मारली आहे. श्रीपाद वल्लभ या तिसऱ्या शब्दाने श्रीपाद श्रीवल्लभांना हाक मारली आहे. श्रीपाद श्रीवल्लभ हे भगवंताचे सगुण साकार रूप आहेत. ते भगवंताचेच अवतार आहेत. श्रीपाद वल्लभ या तिसऱ्या शब्दाने त्यांना संबोधन केले आहे. चौथ्या दिगंबरा या शब्दाने भगवंताला प्रार्थना केली आहे. माझ्यातील सर्व विकार नाहीसे करा, आपले स्वरूप मला प्राप्त होऊ द्या. मी देह असे जे मला वाटते आहे तो माझा भ्रम आहे, तो भ्रम नाहीसा करा. अहम ब्रह्मास्मी हा अनुभव मला येऊ द्या. अशी प्रार्थना चौथ्या दिगंबरा या शब्दात आहे. मित्रांनो, राग यमन या रागामध्ये बांधलेले हे भक्तिगीत लिहिले आहे कवी सुधांशु यांनी, संगीत दिले आहे आणि गायले आहे आर एन पराडकर यांनी.

श्रोते हो, श्री दत्तांची गाणी आणि आर एन पराडकर हे अतूट समीकरण आपण सगळेजण अगदी लहानपणापासून पाहत आलो आहोत. आर एन पराडकर त्यांचे संपूर्ण नाव होते रघुनाथ नारायण पराडकर, परंतु त्यांना आर एन पराडकर याच नावाने ओळख द्यायला आवडायचे, त्यामुळे त्यांचे पूर्ण नाव खूप कमी रसिकांना माहिती असावे. आर एन पराडकर ऑल इंडिया रेडिओवर स्टाफ आर्टिस्ट होते. हैदराबाद, संभाजीनगर, बडोदा, मुंबई इत्यादी केंद्रावरून त्यांचे कार्यक्रम होत असत. भावगीतांबरोबर शास्त्रीय संगीत आणि ठुमरीसुद्धा ते गात असत. कवी राजा बढे यांच्या रेडिओवर प्रसारित झालेल्या ऑपेरांचे म्हणजे वसंतोत्सव आणि सीताविरह यांचे संगीत दिग्दर्शन देखील त्यांनी केले होते. पायाची दासी आणि बाईल वेडा या चित्रपटात त्यांनी पार्श्वगायन देखील केले होते. याशिवाय अनेक भावगीतं भक्तिगीतं देखील त्यांनी गायली आहेत, स्वरबद्ध केली आहेत. त्यांचे वडील नारायण पराडकर मुंबईतील झावबावाडीतील सुप्रसिद्ध राम मंदिराचे पुजारी होते, त्यामुळे आर एन पराडकर यांचं बालपण कथा कीर्तन ऐकण्यात गेलं. त्यांचे संगीताचे प्राथमिक शिक्षण नरहरी गोखले यांच्याकडे झालं. मंडळी, यापुढील श्री दत्तांच्या गाण्याने पराडकरांच्या आयुष्याचं सोनं झालं. हे गाणं आणि आर एन पराडकर दोन्ही गोष्टी अभिन्न आहेत. किंबहुना श्री दत्तांची गाणी म्हणावी ती पराडकरांनीच असं या गाण्यानंतर जणू ठरूनच गेलं. ऐकूया कवी सुधांशू यांनीच लिहिलेले आणि आर एन पराडकर यांनी स्वरबद्ध केलेले आणि गायलेले हे गीत. दत्त दिगंबर दैवत माझे हृदयी माझ्या नित्य विराजे.

रसिक हो, मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर श्री दत्तांचा जन्म झाला म्हणून त्या दिवशी श्री दत्तांचा जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रात साजरा होत असतो. उत्पत्ती, स्थिती आणि लय यासाठी प्रसिद्ध असलेल्या ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तीन देवतांचे एकरूपत्व म्हणजे श्री दत्तप्रभूंचा अवतार. श्री दत्तांच्या अवताराचे काय वर्णन करावे? श्री दत्तांचे स्वरूप विष्णूंसारखे असले तरी मस्तकी जटाभार, पायी खडावा, अंगाला विभूती चर्चिलेली, काखेत झोळी लटकवलेली, व्याघ्रांवर परिधान केलेली मूर्ती अवधूत दिगंबर योगी असल्याचे द्योतक आहे. ही तीन मुखे आणि सहा कर धारण केलेली देवता औदुंबर वृक्षाखाली यज्ञकुंडासमोर किंवा अग्निसमोर बसलेली असते. गळ्यात रुद्राक्षांच्या माळा, अंगावर भस्माचे पट्टे, समोर चार श्वान, मागे गाय असा परिवार धारण करणारे श्रीदत्त, त्यांचे स्वरूप मात्र दिगंबर म्हणजे फक्त पितांबर नेसलेले अशा अवस्थेत ध्यानात बसलेले असते. श्रीदत्तांच्या सहा करांपैकी सर्वात खालच्या दोन हातात ब्रह्मदेवांचे प्रतीक असलेले रुद्राक्षमाळ आणि कमंडलू आहेत, जे सत्व या गुणांचे प्रतीक मानले जातात. त्यांच्या मधल्या दोन हातात शिवाचे प्रतीक असलेले डमरू आणि त्रिशूल आहेत, जे तम या गुणांचे प्रतीक मानले जाते. आणि त्यांच्या सर्वात वरच्या दोन हातात श्री विष्णूंचे प्रतीक असलेले शंख आणि सुदर्शन चक्र आहेत, जे रज या गुणांचे प्रतीक आहेत. दत्तावतार हाच मुळी एक रूपकाचा आविष्कार असल्याचे मानले जाते. मागे उभी असलेली गाय किंवा कामधेनू ही पृथ्वीचे किंवा मायेचे प्रतीक मानले जाते. त्यांच्या समोरील चार श्वान हे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद या चार वेदांचे प्रतीक असल्याचे मानले जाते. हातातील कमंडलू हे संन्याशाच्या विरक्तीचे, त्यागाचे प्रतीक आहे. त्रिशूल हे एक आयुध असले तरी त्याची तीन टोके आचार, व्यवहार आणि प्रायश्चित्त यांची, तसेच धर्म, अर्थ आणि काम या तीन पुरुषार्थांची प्रतीके असल्याचे मानले जाते. डमरू हे वेदशास्त्रावरील प्रभुत्वाचे द्योतक असून सुदर्शन चक्र हे ज्ञानस्वरूप आहे आणि अज्ञानजनक भ्रांती दूर करणारे आहे. शंख हा वेदातील विधी, नियमविधी आणि परिसंख्याविधी या त्रिविध कर्मांची प्रतीकं आहेत. हातातील रुद्राक्षमाळेतील मण्यांची संख्या 52 असून हे 52 मणी म्हणजे 52 अक्षरे असून त्यांना बीजमंत्राचे सामर्थ्य असल्याचे मानले जाते. पायात खडावा आणि काखेत झोळी ही अहम नष्ट झाल्याचे प्रतीक मानले जाते. झोळी घेऊन दारोदारी हिंडून भिक्षा मागितल्याने अहम नष्ट होतो. हे वर्णन ऐकल्यावर डोळ्यासमोर तत्क्षणी उभी राहते ती श्री दत्तांची सुंदर मूर्ती. संघर्षमय मानवी जीवनात आश्वासक असा आधार देतात ते श्री दत्त. भक्तांनी संकटात हाक देताच धावून जातात ते श्री दत्त. आपल्याला श्री दत्तांनी दर्शन देऊन आपले जीवन धन्य करावे असे प्रत्येक भक्ताला वाटत असते. या सर्व सत्ताधीश श्री दत्तगुरूंकडे भक्ताचे एकच मागणे.

श्रोते हो, कार्यक्रम आहे चिरंतन गाणी. आपल्यासोबत मी श्रीकृष्ण कुलकर्णी. आज आपण ऐकत आहोत संगीतकार आर एन पराडकर, शशांक एम, शांताराम पाबळकर आणि नंदू होनप या संगीतकारांची काही निवडक दत्त. श्री दत्त हे आत्री ऋषींचे पुत्र म्हणून आत्रेय. ज्या मातेला कशाविषयीच राग द्वेष असूया नाही ती अनसूया, अशा मातेचे हे पुत्र. कुणाविषयी असूया नसणे हा सुखी राहण्याचा मंत्र. मग याच अनुसूयाच्या पोटी जगाला सुखाचा मार्ग दाखवणारा परमानंद जन्मतो. परमेश्वर अवतारानंतर गुरु म्हणून पहिला अवतार म्हणजे श्री दत्तगुरु. ही देवता आपल्या भक्तांच्या स्वप्नात येऊन दर्शन देणारी आहे असे भक्त मानतात. अवधूतावस्थेत सर्वत्र संचार करून वैराग्याचा पुरस्कार करणाऱ्या श्री दत्तात्रयांनी भक्तांना त्यांच्या श्रद्धेनुसार विविध वेशात आणि रूपात दर्शन दिल्याचे सांगितले जाते. रात्रंदिवस दत्तगुरूंची मूर्ती ध्यानात मनात ठेवून भक्त दत्तभेटीचा ध्यास घेतो. आणि अशा वेळी जर कधी भक्ताला स्वप्नात येऊन श्री दत्तगुरूंनी दर्शन दिले तर त्या भाग्यवंत भक्ताचा आनंद काय वर्णावा, हाच अवर्णनीय आनंद ऐकूया या पुढील गाण्यात. हे पारंपरिक गाणे संगीतबद्ध केले आहे शशांक एम या संगीतकाराने आणि गायले आहे अपर्णा ओगले यांनी. ऐकूया तर हे सुरेख दत्त.

काय सांगू रसिक हो, शंख आणि चक्र हातात विराजित आहे, पद्म आणि कमंडलू हातात शोभते आहे, यतीसमवेशामध्ये सजलेली गोजीरवाणी भस्मांकित तनू, गळ्यात रुद्राक्षांच्या माळा, हातात भगवी जोळी, मुखकमलावर दिव्य तेज, असे हे जटाधारी सावळे परब्रह्म जे दीनांचा गुरुराज दयाळू बनून आपल्या भक्तांसाठी कृपाळू होऊन दिव्य दर्शन द्यायला आणि अवघे जीवन धन्य करायला आलेले हे श्री गुरुदत्त आज पाहिले मी, खरोखर माझे पुण्य फळाला आले. गीतकार नामदेव लोटणकर यांनी लिहिलेली अनुभूतीची ही भावना संगीतबद्ध केली आहे संगीतकार शांताराम पाबळकर यांनी आणि गायली आहे आर एन पराडकर यांनी. ऐकूया आपल्या सर्वांच्या मनोकामनेचे हे गीत, माझे पुण्य फळा आले आज मी दत्त गुरु पाही.

श्रोते हो, संगीतकार नंदू होणं हे संगीतकार तर होतेच, पण ते एक उत्तम व्हायोलिन वादक होते. नंदू होणप हे कॅसेटच्या जमान्यात भक्ती संगीताला उभारी देणारे कलावंत होते. संगीतकार म्हणून होणप यांनी जरी सर्वाधिक भक्तिगीतांना स्वरसाज चढवला असला, तरी त्यांनी संगीताचे अनेक प्रकार हाताळले. बऱ्याच लावण्या, भारुडं, स्तोत्र, मंत्र, भावगीते, प्रेमगीते, चित्रपटगीते इत्यादींना त्यांनी स्वरबद्ध केले आहे. नंदू होणप यांनी बऱ्याच नवोदित गायक कलाकारांना गाण्याची संधी दिली. ते भक्तिसंगीताच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचले होते. कॅसेटच्या जमान्यात नंदू होणप यांच्या कर्णमधूर संगीतानं महाराष्ट्राला वेड लावलं होतं. नंदू होणप यांच्या संगीतकलेचे वैशिष्ट्य म्हणजे ते गाण्याची आउटलाईन तयार करून पुढे गायकांना मोकळं सोडून द्यायचे. ताना आलाप घेण्याची गायकांना पूर्ण मुभा असे. रसिक हो, आजच्या कार्यक्रमातील सांगतेचे गीत दत्ताची पालखी या 1987 या वर्षी आलेल्या कॅसेटमधील एक अतिशय गाजलेले गीत आहे. हे गाणे कवी प्रवीण दवणे यांनी साध्या सोप्या शब्दात बांधले आहे आणि तितक्याच उत्कटतेने अजित कडकडे यांनी ते गायले आहे. दत्त भक्तिगीते गायनाचा आर्यन पराडकर यांचा वारसा पुढे अजित कडकडे यांनी समर्थपणे चालवला. मित्रांनो, पालखी व्हावी तर केवळ देवता, संतजन किंवा गुरूंचीच, ज्यांच्या कृपेने हे जीवन अत्यंत आनंदात व्यतीत होत आहे त्या श्री गुरुदेवांची पालखी उचलण्याचे भाग्य मिळायला 7 जन्मांची पुण्याई असावी लागते. प्रत्यक्ष गुरुदेव पालखीत आहेत, आपण त्या पालखीचे भोई होऊ शकलो आहोत. पालखी झुळते आहे, सर्वत्र चंदनी सुगंध दरवळतो आहे. या सेवेने जणू आपल्या प्रिय दैवताचे प्रत्यक्ष दर्शन लाभतेय आपल्याला. या कृतार्थ अनुभूतीनेच भक्तांच्या डोळ्यातून अत्यानंदाचे अश्रू वाहतात. ऐकूया मंडळी संगीतकार नंदू होणप यांनी स्वरबद्ध केलेले, प्रवीण दवणे यांचे, गायक अजित कडकडे यांनी गायलेले हे अत्यंत लोकप्रिय पालखी.

मंडळी, आजच्या चिरंतन गाणी या कार्यक्रमातून आपण संगीतकार आर एन पराडकर, शशांक एम, शांताराम पाबळकर आणि नंदू होनप या संगीतकारांनी स्वरबद्ध केलेल्या काही निवडक दत्तगीतांचा आस्वाद घेतला. आजच्या कार्यक्रमातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी आपला निरोप घेतो. मित्रांनो, भेटूया पुढच्या भागात अशीच काही मनातली सुंदर चिरंतन गाणी ऐकायला याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चिरंतन गाणी. नमस्कार. जाता जाता मंडळी, पुढच्या भागाची एक झलक ऐकू.

नमस्कार, मी डॉक्टर रवी कोरांने. कालायाय तस्मै नमः या अंतर्गत आपण राज कपूर, दिलीप कुमार यांची गोष्ट ऐकली आहे. त्यानंतर साहजिक हा प्रश्न श्रोत्यांकडनं आणि माझ्या मित्रांकडनं बरेच वेळा विचारण्यात आला होता, ज्याचं उत्तर आज देतो आहे की आज आपण कहाणी सदाबहार अभिनेत्याची म्हणजे देवानंदची सुरू करणार आहोत. तसे हे तिघही जवळपास समकालीन आणि मुख्य म्हणजे सुरुवात थोडीफार मागेपुढे झाली असेल प्रत्येकाची, पण एकाच वेळेस म्हणजे साधारणतः 1952-53 पासून ते जवळजवळ 66-67-70 पर्यंत तिघही एकत्रपणे हिंदी सिनेमावर अधिराज्य करत होते. तेव्हा सुरू करूया कालाय तस्मै नमः, कहाणी सदाबहार अभिनेता देवानंद. हे गाणं कसारा घाटाजवळ लतीफवाडी या लहानशा गावात चित्रित करण्यात आलं होतं. खरं म्हणजे हे गाणं सचिन बर्मन यांनी बहारे फिर भी आएगी या गुरुदत्तच्या सिनेमाकरता केलं होतं आणि ते रफीच्या अवधी रेकॉर्ड पण केलं होतं. पण नंतर सचिन देव आजारी पडले आणि गुरुदत्तला नेहमीसारखी घाई होती, तेव्हा त्यांनी उपनेरकडे गेले, त्यामुळे हे गाणं तसंच बाजूला पडलं. पण जेव्हा ज्वेल थीफचे काम सुरू झालं तेव्हा सचिनदांनी हेच गाणं किशोर कुमारच्या आवाजात वेगळ्या सैलीने रेकॉर्ड केलं. रफी आणि लता यांच्यातला वाद 3-4 वर्ष चालू होता, त्यामुळे बरीचशी गाणी आशा भोसले व सुमन कलंकपूर यांना मिळाली. वर्षाकाठी लताला 60-70 गाणी कमी मिळाली. शंकर घने आणि देवानंदच्या साजन की गलियामध्ये रफी लता समझौता करून एक गाणं रेकॉर्ड केलं, पण सिनेमा पूर्ण झालाच नाही. त्यामुळे रफी लता यांचं ऑफिशियल गाणं ज्युएल थीफचं दिल पुकारे आरे आरे हे समजलं जातं. वैजयंतीमालाला हा सिनेमा एवढ्याकरता साईन केलं होतं की ती एक उत्कृष्ट डान्सर आहे, तिने फारशी तालीम न करता पण एवढं सुंदर परफॉर्मन्स दिला की आजही ज्यांना डान्स शिकायचं आहे त्यांच्याकरता ही गाणं आदर्श मानलं जातं. होटो में ऐसी बात में

नेहमीप्रमाणे विजय आनंद यांच्या सिनेमाला सुरुवातीला थंड रिस्पॉन्स होता, पण नंतर नंतरचा सिनेमा खूपच क्लासिक आणि हिट पण ठरला. यानंतरचा सिनेमा होता देवानंदचा कही और चल. यात नायिका होती आशा पारेख, दिग्दर्शक विजय आनंद, संगीत शंकरजय किसन, निर्माते जाल मिस्त्री. हे गाणं पण व्यवस्थित होतं. रे आने वाले देर से आना.

0: सिनेमा पूर्ण होत आला होता, जवळपास 20 एक दिवस शूटिंग राहिलं होतं, पण फायनान्सर तोलाराम यांनी पैसे देणं बंद केलं, मग कलाकार पण येत नसत, तेव्हा डुप्लिकेट कलाकार घेऊन सिनेमा पूर्ण केला, प्रदर्शित पण केला, पण एकाच शो नंतर काढून घेतला. मग नंतर असं कळलं की धंद्यात तोटा दाखवायचा होता म्हणून असं केलं. एक विचित्र आणि वाईट अनुभव. इति विजयानंद. यानंतर देवानंदचा पुढचा सिनेमा होता दुनिया, अमरजित निर्मित आणि टी प्रकाशराव दिग्दर्शित. यात देवानंद वैजयंतीमाला, बलराज साहनी, जॉनी वॉकर, संगीत शंकर जयकिसन.
1: दूर या नजदीकिया बन गई अजब इत्तेफाक है.
0: हे गाणं किशोर आणि आशा भोसलेच्या आवाजात होतं.

0: शंकरखिणींच्या उतरत्या काळातला हा चित्रपट होता, तरी पण गाणी उत्तमच होती.
1: फलसफा प्यार का तुम क्या जानो.

या सिनेमात शेवटचा कोर्टरूम ड्रामा होता, ज्यात देवानंद आणि बलराज सहानी पडते. सिनेमा बऱ्यापैकी चालला. वैजयंतीमालाचा उतरणीचा काळ सुरू झाला होता. याच वेळेस राज कपूरचा सप्तक सौदागर, दिलीप कुमारचा संघर्ष आणि देवानंदचा दुनिया साधारणतः एकाच वर्षात प्रदर्शित झाले. आणि त्याचबरोबर मेहमूदचा पडोसन पण होता. यात अजून एक गाणं होतं,

यानंतर देवानंदचा अजून एक चांगल्यापैकी चाललेला चित्रपट म्हणजे शंकर मुखर्जी दिग्दर्शित महल. देवानंद आशा पारेख, फिरदा जलाल, संगीतकार कल्याणजी आनंदजी. तू क्या जाने हम हे गाणं किशोर कुमारचं बऱ्यापैकी गाजलेलं आहे.

0: यासंदर्भात अजून एक गाणं होतं ज्याचं खास वैशिष्ट्य म्हणजे देवारांचे डायलॉग आणि आशा भोसलेचं गाणं.
1: आई ये आपका

मौसम सुहाना है, दिलकश जमाना है, फिर भी उदासी है, ये रात प्यासी है।

0: ढूंढ लेंगे।
1: याच वेळी देवानंद यांनी एका इंग्रजी सिनेमात काम केलं होतं, द इव्हिल विदिन। दिग्दर्शक होते लॅम्बर्टो अवेल्ना आणि निर्माते होते रॉल्फ बायर। देवानंद झिनतमान रॉड पॅरी एक इंडो फिलिपियानो प्रोडक्शनचं होतं। देवानंदने एका इंटरपोल एजंटचं काम केलं होतं। यानंतर देवानंद यांनी एक खूप मोठा निर्णय घेतला होता, तो म्हणजे स्वतः डायरेक्टर होण्याचा। देवानंद लिखित, देवानंद निर्मित, देवानंद दिग्दर्शित आणि देवानंद अभिनीत, म्हणजे सबकुछ देवानंद। सिनेमाचं नाव होतं प्रेम पुजारी। यात देवानंद, वहिदा रेहमान, जाहिदा आणि फारच लहानशा भूमिकेत शत्रुघ्न सिन्हा। जेव्हा सिनेमाचं शूटिंग चालू होतं तेव्हा रोज जेव्हा देवानंद यायचे 11 वाजता स्टुडिओ, तेव्हा एक तरुण मुलगा उभरून त्यांच्याकडे बघायचा रोज। आणि हे 7-8 दिवस झाल्यानंतर शेवटी देवानंद त्याला बोलावलं आणि विचारलं हे काय आहे। तेव्हा त्यांनी सांगितलं इन्स्टिट्यूटमधून आत्ता चालू आहे आणि काम बघतोय। आणि मग त्याला एका पाकिस्तानी सैनिकाचं काम दिलं होतं। लोड लहानचाच होता पण नंतर त्याला परत गँडरमध्ये पण काम दिलं होतं। संगीत निरूपणाने सचिन देव बर्मन यांचंच होतं। शोखियों में घोला जाए फूल।

0: या सिनेमामध्ये एक भांगडा पण होतं, ते पण गाणं छान होतं. दुंगी तनु रेशमी रुमाल उभके जरा देरे आना, याचे गीतकार होते गोपालदास नीरज. बरेच वेळा फक्त नीरज म्हणूनच नाव वापरत. देवानंद यांना गाणं होतं जे फक्त हिंदीमध्ये लिहिल्यात, उर्दू शब्द नको होते. आणि त्यात अजून एक शब्द हवा होता, तो म्हणजे रंगीला. आणि हे सगळं काम नीरजने लगेच करून दिलं. गाणं होतं रंगीला रे.
1: आपण जाणून घेऊया पुढच्या भागात

भावार्थदास बोध भाग 22वा निरूपणकार पद्माकर देशपांडे दशक दुसरे समास 7वा सत्वगुण वर्णन। तपस्वी बैरागी आले त्यांना राहण्यासाठी जागा देणे हा सत्वगुण। घरामध्ये काही नसले तरी येणारा अतिथी विनमुख जाऊ नये म्हणून शक्तीनुसार त्याला काहीतरी देतो तो सत्वगुण। ज्याने जिभेवर ताबा मिळवला, ज्याची वासना तृप्त झाली, ज्याला कोणतीही इच्छा उरली नाही तो सत्वगुणी जाणावा। प्रपंचामध्ये आघात होतात, घडणारे घडतच राहते, तरी देखील ज्याचे चित्त डळमळीत होत नाही तो सत्वगुण। एका परमेश्वरासाठी ज्याने सर्व सुख सोडले, देह परमेश्वराला अर्पण केला तो सत्वगुण। विषय वासना निर्माण झाली तरी ज्याचे चित्त डळमळीत होत नाही, धैर्य कमी होत नाही, विविध संकटांनी ग्रासले, भूक तहान यांच्यामुळे ग्रासला तरी निश्चय कायम ठेवतो तो सत्वगुण। श्रवण आणि मनन निज ध्यासाने समाधान ज्यातून आत्मज्ञान झाले तो सत्वगुण। ज्याला अहंकार नाही, जो अनासक्त आहे, ज्याच्याकडे दया आहे तो सत्वगुणी जाणावा। सर्वांशी नम्रपणाने बोलतो, मर्यादेने वागतो, सर्वांना आनंदित करतो तो सत्वगुण। सगळ्यांशी प्रेमाने बोलतो, कोणाला विरोधास वाव देत नाही, परोपकारासाठी जीव अर्पण करतो तो सत्वगुण। स्वतःचे काम करण्यापेक्षा दुसऱ्याचं काम करावं, मरण आलं तरी कीर्ती मागे उरवावी तो सत्वगुण। दुसऱ्याचे दोष पाहत नाही, समुद्राप्रमाणे ज्याचं हृदय विशाल आहे तो सत्वगुण। वाईट बोल सहन करणे, प्रत्युत्तर न देणे, आलेला राग आवरणे हा सत्वगुण। अन्याय करून गांजतात, त्रास देतात, नाना प्रकारे पीडा करतात तरी ते मनात ठेवतो तो सत्वगुण। शरीराने जीव सहन करणे, दुर्जनाकडे लक्ष न देणे, निंदकावर उपकार करणे हा सत्वगुण। मन भलतीकडे धावते ते विवेकाने आवरावे, इंद्रिय दमन करावे तो सत्वगुण। चांगली कृती करावी, वाईट कृती त्यागावी, भक्तीची वाट धरावी तो सत्वगुण। ज्याला सकाळी लवकर स्नान करणे आवडते, पुराण श्रवण करणे आवडते, नाना देवतांची पूजा करणे आवडते, मंत्र म्हणणे आवडते तो सत्वगुण। पर्वकाळ असेल तर वसंत पूजेसाठी तयार राहतो, साधू संतांची जयंती साजरी करतो तो सत्वगुण। विदेशी मरण आलेल्यास संस्कार देणे, मदत करणे हा सत्वगुण। एखाद्यास कोणी मारत असेल तर त्याच्याकडे जाऊन त्याला मारण्यापासून परावृत्त करतो, जीव बंधनापासून मुक्त करतो तो सत्वगुण। शिवलिंगावर अभिषेक करतो, नामस्मरणावर विश्वास ठेवतो, देवदर्शन करतो तो सत्वगुण। संत पाहून दर्शनासाठी धावतो, भक्तीमुळे त्याचे हृदय उचंबळते तो संतांना सर्व भावे नमस्कार करतो हा सत्वगुण आहे। ज्याच्यावर संतांची कृपा झाली त्यामुळे त्याचा वंश उद्धरला तो सत्वगुणामुळे ईश्वराचा अंशच झाला। तो इतरांना सन्मार्ग दाखवतो, लोकांना हरिभजनास लावतो, अज्ञानी माणसाला ज्ञान देतो तो सत्वगुण। पुण्यसंस्कार आवडतात, प्रदक्षिणा नमस्कार करतो, त्याचे पाठांतर भरपूर असते तो सत्वगुण। भक्तीची अंतःकरणपूर्वक आवड असते, त्यातून तो ग्रंथनिर्मिती करतो, धातूच्या विविध मूर्तींचे पूजन करतो तो सत्वगुण। देवाची उपकरणे स्वच्छ करतो, विविध साहित्य आसने वस्त्रे नीट ठेवतो तो सत्वगुणी। दुसऱ्याचे दुःख ते आपले दुःख, दुसऱ्याच्या सुखात आपले सुख, वैराग्य पाहून आनंद होतो। दुसऱ्याचे भूषण ते आपले भूषण, दुसऱ्याला दोष देणे म्हणजे आपल्याला दूषणे देणे, दुसऱ्याच्या दुःखामुळे दुःख होणे तो सत्वगुण। आता हे बरेच वर्णन केले। ज्याचे चित्त देवधर्माकडे असेल, जो कामनारहित देवाचे भजन करीत असेल तो सत्वगुण होय। असा हा सत्वगुण संसार सागर तारणारा आहे, त्याच्यामुळे ज्ञान मार्गाचा विवेक जागृत होतो। सत्वगुणामुळे भगवत भक्ती, सत्वगुणामुळे ज्ञान प्राप्ती होते, सत्वगुणामुळे सायुज्य मुक्ती प्राप्त होते, अशी ही सत्वगुणाची महती असून थोडक्यात यथामती सांगितली। श्रोत्यांनी सावध होऊन पुढील कथेकडे लक्ष द्यावे। इथे श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सत्वगुण नाम समास सप्तम समाप्त।

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतो आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया.
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. देहाला भगवंत प्राप्ती करताच सांभाळावं. देहाला सांभाळणं जरुरीच आहे, परंतु भगवंत प्राप्ती करता ते करावं, विषयाकरता करू नये. बाहेरचा लौकिक सांभाळला, पण होतं नव्हतं ते घालवलं, मग यात काय मिळवलं? हा वेडेपणाच म्हणायचा. आतल्या खोबऱ्याचं रक्षण करण्याकरता करवंटीची जरुरी आहे. केवळ बाह्यांगाचीच जपणूक करणं हेच काही मनुष्याचं अंतिम उद्दिष्ट नाही. बाह्यांगाचं सुख हे काही खरं सुख नाही. मी माझं यापासून आपण द्वैताला सुरुवात करतो. कल्पनेनं जेवढं समजेल तेवढं पाहू लागतो, परंतु शेवटपर्यंत मी कोण याचा आपल्याला पत्ता लागत नाही. आपली चूक झाली असं समजलं म्हणजे दुरुस्त करण्याचा मार्ग पाहता येतो. जिथून आपली वाट चुकली तिथं परत यावं लागतं. मी देही असं म्हणू लागलो, इथं आपली वाट चुकली. असत्याला सत्य मानलं ही आपली चूक झाली. विषयामध्ये सुख आहे ही आपण कल्पना केली, त्याचा अनुभव आपण अनेक वेळा घेतला आहे, तरी अजून आपली ही कल्पना खरी का खोटी हे आपल्याला कळत नाही. हे मात्र और आहे. खरोखर प्रपंच हा टिपऱ्यांच्या खेळाप्रमाणे आहे. टिपऱ्यांच्या खेळामध्ये एकाला टिपरी दिली की तो लगेचच पुढच्या गड्यापाशी जातो, त्याप्रमाणे हा प्रपंच स्थिर नसून सारखा बदलणारा आहे. आपला जन्म मरण हे एक प्रकारे रोज घडत असतं. आपण निजलो झोपी गेलो की मरण समजावं, आणि उठलो जागे झालो की आपला जन्म झाला असं समजावं. एखाद्या तुरुंगामध्ये पुष्कळ कैदी असतात, कुणी काही केलेलं असतं, हे खरं आहे. तरीसुद्धा जे करू नये ते प्रत्येकानं केलेलंच असतं, ही गोष्ट निश्चित आहे. त्याप्रमाणे जगामध्ये जे लोक दुःख भोगतात, त्यांनी मागच्या जन्मी अमुक कर्म केलं हे जरी समजलं नाही, तरी जे करू नये ते त्यांनी केलेलं आहे, ही गोष्ट निश्चित असते. परंतु त्यामध्ये भगवंतांना एक मोठी सोय ठेवली आहे. ती अशी आहे की जो देहाला विसरेल त्याला दुःखाची जाणीव होणार नाही. जगातल्या दुःखाचा प्रश्न हा मानवी तर्काला समाधानकारकपणे न सुटणारा प्रश्न आहे. म्हणून त्याच्याबद्दल फार विचार न करता जगातलं दुःख शक्यतो कमी करण्याचा प्रयत्न करावा. ज्याला देवाची पूर्णपणे आठवण असते त्यालाच जगाचा दुःखाचा विसर पडतो. जो स्वतःला पूर्णपणे विसरतो त्यालाच भगवंताची प्राप्ती होते. स्वतःला पूर्णपणे विसरायला भगवंताच्या नामात रंगून जाणं हा एकच उपाय आहे. जेवढ्या उत्कटतेनं नाम आपण घेऊ तितकं अधिकाधिक आपण नामात गुंतले जाऊ, मग देहाची आठवण कशाला राहील? आपण नाम घ्यावं ते आपणच आपल्या कानांनी ऐकावं, आणि ते घेता घेता शेवटी त्यात स्वतःला विसरून जावं हाच आनंदाचा मार्ग आहे. नाम अंतरात शिरलं की देहाचा विसर पडतो. मग मी कोण आणि देव कोण हे आपोआप कळतं. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

नमस्कार रसिक श्रोते हो, पुण्यातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी चिरंतन गाणी या आपल्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आज भाग क्रमांक 24. श्रोते हो, मराठी संगीतसृष्टीतील काही निवडक अनोळखी संगीतकारांच्या चांगल्या गाण्यांची ओळख रसिकांना व्हावी या उद्देशाने आपण ऐकत आहोत अनोळखी संगीतकारांची ओळखीची गाणी आपल्या चिरंतन गाणी या कार्यक्रमात. मंडळी, आज ऐकूया संगीतकार आर एन पराडकर, शशांक एम, शांताराम पाबळकर आणि नंदू होनप यांनी स्वरबद्ध केलेली काही ओळखीची श्री दत्तांची निवडक भक्ती गीते. दत्तगीतांच्या दोन भागांपैकी आज भाग पहिला. रसिक हो, आजच्या भागाची सुरुवात करूया श्री दत्तात्रेयांच्या महामंत्राने आणि त्या महामंत्राच्या भक्तिगीताने. दिगंबरा दिगंबरा श्री पादवल्लभ दिगंबरा. श्री दत्तात्रेयांच्या या चार अक्षरी महामंत्राचा सांगितला जाणारा गर्भितार्थ जाणून घेऊया. या मंत्रामधील पहिला दिगंबरा हा शब्द म्हणजे मी आणि त्याचे अनुसंधान. मी देह नाही, मी आत्मा आहे. आत्मा म्हणजे शुद्ध अहम. तो साक्षी आहे, निर्विकार आहे, आनंदरूप आहे. पहिल्या दिगंबरा या शब्दाने त्या शुद्ध अहमला हाक मारली आहे. दुसऱ्या दिगंबरा या शब्दाने परब्रह्माचे अनुसंधान केले आहे. आपल्या भोवती जे हे सकल विश्व दिसते आहे ते केवळ भासणारे आहे. वस्तुतः ते सर्व एकमेव भगवंतच आहे, परब्रह्मच आहे. परब्रह्मानेच ही अनेक भासणारी रूपे धारण केली आहेत. त्या परब्रह्माला दिगंबरा या दुसऱ्या शब्दाने हाक मारली आहे. श्रीपाद वल्लभ या तिसऱ्या शब्दाने श्रीपाद श्रीवल्लभांना हाक मारली आहे. श्रीपाद श्रीवल्लभ हे भगवंताचे सगुण साकार रूप आहेत. ते भगवंताचेच अवतार आहेत. श्रीपाद वल्लभ या तिसऱ्या शब्दाने त्यांना संबोधन केले आहे. चौथ्या दिगंबरा या शब्दाने भगवंताला प्रार्थना केली आहे. माझ्यातील सर्व विकार नाहीसे करा, आपले स्वरूप मला प्राप्त होऊ द्या. मी देह असे जे मला वाटते आहे तो माझा भ्रम आहे, तो भ्रम नाहीसा करा. अहम ब्रह्मास्मी हा अनुभव मला येऊ द्या. अशी प्रार्थना चौथ्या दिगंबरा या शब्दात आहे. मित्रांनो, राग यमन या रागामध्ये बांधलेले हे भक्तिगीत लिहिले आहे कवी सुधांशु यांनी, संगीत दिले आहे आणि गायले आहे आर एन पराडकर यांनी.

श्रोते हो, श्री दत्तांची गाणी आणि आर एन पराडकर हे अतूट समीकरण आपण सगळेजण अगदी लहानपणापासून पाहत आलो आहोत. आर एन पराडकर त्यांचे संपूर्ण नाव होते रघुनाथ नारायण पराडकर, परंतु त्यांना आर एन पराडकर याच नावाने ओळख द्यायला आवडायचे, त्यामुळे त्यांचे पूर्ण नाव खूप कमी रसिकांना माहिती असावे. आर एन पराडकर ऑल इंडिया रेडिओवर स्टाफ आर्टिस्ट होते. हैदराबाद, संभाजीनगर, बडोदा, मुंबई इत्यादी केंद्रावरून त्यांचे कार्यक्रम होत असत. भावगीतांबरोबर शास्त्रीय संगीत आणि ठुमरीसुद्धा ते गात असत. कवी राजा बढे यांच्या रेडिओवर प्रसारित झालेल्या ऑपेरांचे म्हणजे वसंतोत्सव आणि सीताविरह यांचे संगीत दिग्दर्शन देखील त्यांनी केले होते. पायाची दासी आणि बाईल वेडा या चित्रपटात त्यांनी पार्श्वगायन देखील केले होते. याशिवाय अनेक भावगीतं भक्तिगीतं देखील त्यांनी गायली आहेत, स्वरबद्ध केली आहेत. त्यांचे वडील नारायण पराडकर मुंबईतील झावबावाडीतील सुप्रसिद्ध राम मंदिराचे पुजारी होते, त्यामुळे आर एन पराडकर यांचं बालपण कथा कीर्तन ऐकण्यात गेलं. त्यांचे संगीताचे प्राथमिक शिक्षण नरहरी गोखले यांच्याकडे झालं. मंडळी, यापुढील श्री दत्तांच्या गाण्याने पराडकरांच्या आयुष्याचं सोनं झालं. हे गाणं आणि आर एन पराडकर दोन्ही गोष्टी अभिन्न आहेत. किंबहुना श्री दत्तांची गाणी म्हणावी ती पराडकरांनीच असं या गाण्यानंतर जणू ठरूनच गेलं. ऐकूया कवी सुधांशू यांनीच लिहिलेले आणि आर एन पराडकर यांनी स्वरबद्ध केलेले आणि गायलेले हे गीत. दत्त दिगंबर दैवत माझे हृदयी माझ्या नित्य विराजे.

रसिक हो, मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर श्री दत्तांचा जन्म झाला म्हणून त्या दिवशी श्री दत्तांचा जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रात साजरा होत असतो. उत्पत्ती, स्थिती आणि लय यासाठी प्रसिद्ध असलेल्या ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तीन देवतांचे एकरूपत्व म्हणजे श्री दत्तप्रभूंचा अवतार. श्री दत्तांच्या अवताराचे काय वर्णन करावे? श्री दत्तांचे स्वरूप विष्णूंसारखे असले तरी मस्तकी जटाभार, पायी खडावा, अंगाला विभूती चर्चिलेली, काखेत झोळी लटकवलेली, व्याघ्रांवर परिधान केलेली मूर्ती अवधूत दिगंबर योगी असल्याचे द्योतक आहे. ही तीन मुखे आणि सहा कर धारण केलेली देवता औदुंबर वृक्षाखाली यज्ञकुंडासमोर किंवा अग्निसमोर बसलेली असते. गळ्यात रुद्राक्षांच्या माळा, अंगावर भस्माचे पट्टे, समोर चार श्वान, मागे गाय असा परिवार धारण करणारे श्रीदत्त, त्यांचे स्वरूप मात्र दिगंबर म्हणजे फक्त पितांबर नेसलेले अशा अवस्थेत ध्यानात बसलेले असते. श्रीदत्तांच्या सहा करांपैकी सर्वात खालच्या दोन हातात ब्रह्मदेवांचे प्रतीक असलेले रुद्राक्ष माळ आणि कमंडलू आहेत, जे सत्व या गुणांचे प्रतीक मानले जातात. त्यांच्या मधल्या दोन हातात शिवाचे प्रतीक असलेले डमरू आणि त्रिशूल आहेत, जे तम या गुणांचे प्रतीक मानले जाते. आणि त्यांच्या सर्वात वरच्या दोन हातात श्री विष्णूंचे प्रतीक असलेले शंख आणि सुदर्शन चक्र आहेत, जे रज या गुणांचे प्रतीक आहेत. दत्तावतार हाच मुळी एक रूपकाचा आविष्कार असल्याचे मानले जाते. मागे उभी असलेली गाय किंवा कामधेनू ही पृथ्वीचे किंवा मायेचे प्रतीक मानले जाते. त्यांच्या समोरील चार श्वान हे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद या चार वेदांचे प्रतीक असल्याचे मानले जाते. हातातील कमंडलू हे संन्याशाच्या विरक्तीचे, त्यागाचे प्रतीक आहे. त्रिशूल हे एक आयुध असले तरी त्याची तीन टोके आचार, व्यवहार आणि प्रायश्चित्त यांची, तसेच धर्म, अर्थ आणि काम या तीन पुरुषार्थांची प्रतीके असल्याचे मानले जाते. डमरू हे वेदशास्त्रावरील प्रभुत्वाचे द्योतक असून सुदर्शन चक्र हे ज्ञानस्वरूप आहे आणि अज्ञानजनक भ्रांती दूर करणारे आहे. शंख हा वेदातील विधी, नियमविधी आणि परिसंख्याविधी या त्रिविध कर्मांची प्रतीकं आहेत. हातातील रुद्राक्षमाळेतील मण्यांची संख्या 52 असून हे 52 मणी म्हणजे 52 अक्षरे असून त्यांना बीजमंत्राचे सामर्थ्य असल्याचे मानले जाते. पायात खडावा आणि काखेत झोळी ही अहम नष्ट झाल्याचे प्रतीक मानले जाते. झोळी घेऊन दारोदारी हिंडून भिक्षा मागितल्याने अहम नष्ट होतो. हे वर्णन ऐकल्यावर डोळ्यासमोर तत्क्षणी उभी राहते ती श्री दत्तांची सुंदर मूर्ती. संघर्षमय मानवी जीवनात आश्वासक असा आधार देतात ते श्री दत्त. भक्तांनी संकटात हाक देताच धावून जातात ते श्री दत्त. आपल्याला श्री दत्तांनी दर्शन देऊन आपले जीवन धन्य करावे असे प्रत्येक भक्ताला वाटत असते. या सर्व सत्ताधीश श्री दत्तगुरूंकडे भक्ताचे एकच मागणे आहे, दत्ता दिगंबरा या हो, स्वामी मला भेट द्या हो. ऐकूया RN पराडकर यांनी संगीतबद्ध केलेले आणि गायलेले एक पारंपरिक दत्तगीत.

श्रोते हो, कार्यक्रम आहे चिरंतन गाणी. आपल्यासोबत मी श्रीकृष्ण कुलकर्णी. आज आपण ऐकत आहोत संगीतकार आर एन पराडकर, शशांक एम, शांताराम पाबळकर आणि नंदू होनप या संगीतकारांची काही निवडक दत्त. श्री दत्त हे आत्री ऋषींचे पुत्र म्हणून आत्रेय. ज्या मातेला कशाविषयीच राग द्वेष असूया नाही ती अनसूया, अशा मातेचे हे पुत्र. कुणाविषयी असूया नसणे हा सुखी राहण्याचा मंत्र. मग याच अनुसूयाच्या पोटी जगाला सुखाचा मार्ग दाखवणारा परमानंद जन्मतो. परमेश्वर अवतारानंतर गुरु म्हणून पहिला अवतार म्हणजे श्री दत्त गुरु. ही देवता आपल्या भक्तांच्या स्वप्नात येऊन दर्शन देणारी आहे असे भक्त मानतात. अवधूतावस्थेत सर्वत्र संचार करून वैराग्याचा पुरस्कार करणाऱ्या श्री दत्तात्रयांनी भक्तांना त्यांच्या श्रद्धेनुसार विविध वेशात आणि रूपात दर्शन दिल्याचे सांगितले जाते. रात्रंदिवस दत्तगुरूंची मूर्ती ध्यानात मनात ठेवून भक्त दत्तभेटीचा ध्यास घेतो. आणि अशा वेळी जर कधी भक्ताला स्वप्नात येऊन श्री दत्तगुरूंनी दर्शन दिले तर त्या भाग्यवंत भक्ताचा आनंद काय वर्णावा, हाच अवर्णनीय आनंद ऐकूया या पुढील गाण्यात. हे पारंपरिक गाणे संगीतबद्ध केले आहे शशांक एम या संगीतकाराने आणि गायले आहे अपर्णा ओगले यांनी. ऐकूया तर हे सुरेख दत्त.

काय सांगू रसिक हो, शंख आणि चक्र हातात विराजित आहे, पद्म आणि कमंडलू हातात शोभते आहे, यतीसमवेशामध्ये सजलेली गोजीरवाणी भस्मांकित तनू, गळ्यात रुद्राक्षांच्या माळा, हातात भगवी जोळी, मुखकमलावर दिव्य तेज, असे हे जटाधारी सावळे परब्रह्म जे दीनांचा गुरुराज दयाळू बनून आपल्या भक्तांसाठी कृपाळू होऊन दिव्य दर्शन द्या

श्रोते हो, संगीतकार नंदू होणं हे संगीतकार तर होतेच, पण ते एक उत्तम व्हायोलिन वादक होते. नंदू होणप हे कॅसेटच्या जमान्यात भक्ती संगीताला उभारी देणारे कलावंत होते. संगीतकार म्हणून होणप यांनी जरी सर्वाधिक भक्तिगीतांना स्वरसाज चढवला असला तरी त्यांनी संगीताचे अनेक प्रकार हाताळले. बऱ्याच लावण्या, भारुडं, स्तोत्र, मंत्र, भावगीते, प्रेमगीते, चित्रपटगीते इत्यादींना त्यांनी स्वरबद्ध केले आहे. नंदू होणप यांनी बऱ्याच नवोदित गायक कलाकारांना गाण्याची संधी दिली. ते भक्ती संगीताच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचले होते. कॅसेटच्या जमान्यात नंदू होणप यांच्या कर्णमधूर संगीतानं महाराष्ट्राला वेड लावलं होतं. नंदू होणप यांच्या संगीतकलेचे वैशिष्ट्य म्हणजे ते गाण्याची आउटलाईन तयार करून पुढे गायकांना मोकळं सोडून द्यायचे. ताना आलाप घेण्याची गायकांना पूर्ण मुभा असे. रसिक हो, आजच्या कार्यक्रमातील सांगतेचे गीत दत्ताची पालखी या 1987 या वर्षी आलेल्या कॅसेटमधील एक अतिशय गाजलेले गीत आहे. हे गाणे कवी प्रवीण दवणे यांनी साध्या सोप्या शब्दात बांधले आहे आणि तितक्याच उत्कटतेने अजित कडकडे यांनी ते गायले आहे. दत्त भक्तिगीते गायनाचा आर्यन पराडकर यांचा वारसा पुढे अजित कडकडे यांनी समर्थपणे चालवला. मित्रांनो, पालखी व्हावी तर केवळ देवता, संतजन किंवा गुरूंचीच, ज्यांच्या कृपेने हे जीवन अत्यंत आनंदात व्यतीत होत आहे त्या श्री गुरुदेवांची पालखी उचलण्याचे

भाग्य मिळायला 7 जन्मांची पुण्याई असावी लागते. प्रत्यक्ष गुरुदेव पालखीत आहेत, आपण त्या पालखीचे भोई होऊ शकलो आहोत. पालखी झुळते आहे, सर्वत्र चंदनी सुगंध दरवळतो आहे. या सेवेने जणू आपल्या प्रिय दैवताचे प्रत्यक्ष दर्शन लाभते आपल्याला. या कृतार्थ अनुभूतीनेच भक्तांच्या डोळ्यातून अत्यानंदाचे अश्रू वाहतात. ऐकूया मंडळी, संगीतकार नंदू हनप यांनी स्वरबद्ध केलेले, प्रवीण दवणे यांचे, गायक अजित कडकडे यांनी गायलेले हे अत्यंत लोकप्रिय पालखी.

मंडळी, आजच्या चिरंतन गाणी या कार्यक्रमातून आपण संगीतकार आर एन पराडकर, शशांक एम, शांताराम पाबळकर आणि नंदू होनप या संगीतकारांनी स्वरबद्ध केलेल्या काही निवडक दत्तगीतांचा आस्वाद घेतला. आजच्या कार्यक्रमातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी आपला निरोप घेतो. मित्रांनो, भेटूया पुढच्या भागात अशीच काही मनातली सुंदर चिरंतन गाणी ऐकायला याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चिरंतन गाणी. नमस्कार. जाता जाता मंडळी, पुढच्या भागाची एक झलक ऐकू.

नमस्कार, मी डॉक्टर रवी कोरांने. कालाय तस्मै नमः या अंतर्गत आपण राज कपूर, दिलीप कुमार यांची गोष्ट ऐकली आहे. त्यानंतर साहजिक हा प्रश्न श्रोत्यांकडनं आणि माझ्या मित्रांकडनं बरेच वेळा विचारण्यात आला होता, ज्याचं उत्तर आज देतो आहे की आज आपण कहाणी सदाबहार अभिनेत्याची म्हणजे देवानंदची सुरू करणार आहोत. तसे हे तिघेही जवळपास समकालीन आणि मुख्य म्हणजे सुरुवात थोडीफार मागेपुढे झाली असेल प्रत्येकाची, पण एकाच वेळेस म्हणजे साधारणतः 1952 पासून ते जवळजवळ 66-67-70 तिघंही एकत्रपणे हिंदी सिनेमावर अधिराज्य करत होत. तेव्हा सुरू करूया कालाय तस्मै नमः, कहाणी सदाबहार अभिनेता देवानंद. हे गाणं कसारा घाटाजवळ लतीफवाडी या लहानच्या गावात चित्रित करण्यात आलं होतं. खरं म्हणजे हे गाणं सचिन बर्मन यांनी बहारे फिर भी आएगी या गुरुदत्तच्या सिनेमाकरता केलं होतं आणि ते रफीच्या अगोदर रेकॉर्ड पण केलं होतं. पण नंतर सचिन देव आजारी पडले आणि गुरुदत्तला नेहमीसारखी घाई होती, तेव्हा त्यांनी उपनेरकडे गेले, त्यामुळे हे गाणं तसंच बाजूला पडलं. पण जेव्हा ज्वेल थीफचे काम सुरू झालं तेव्हा सचिन दांनी हेच गाणं किशोर कुमारच्या आवाजात वेगळ्या शैलीने रेकॉर्ड केलं. रफी आणि लता यांच्यातला वाद 3-4 वर्ष चालू होता, त्यामुळे बरीचशी गाणी आशा भोसले व सुमन कलांकडून यांना मिळाली. पण वर्षाकाठी लताला 60-70 गाणी कमी मिळाली. शंकर घने आणि देवानंदच्या साजन की गलियामध्ये रफीला तर समझोता करून एक गाणं रेकॉर्ड केलं, पण सिनेमा पूर्ण झालाच नाही. त्यामुळे रफी लता यांचं ऑफिशियल गाणं ज्युएल थीफचं दिल पुकारे आरे आरे हे समजलं जातं. वैजयंतीमालाला हा सिनेमा एवढ्याकरता साईन केलं होतं की ती एक उत्कृष्ट डान्सर आहे. तिने फारशी तालीम न करता पण एवढं सुंदर परफॉर्मन्स दिला की आजही ज्यांना डान्स शिकायचं आहे त्यांच्याकरता हे गाणं आदर्श मानलं जातं. होटो में ऐसी बात में

नेहमीप्रमाणे विजय आनंद यांच्या सिनेमाला सुरुवातीला थंड रिस्पॉन्स होता, पण नंतरचा सिनेमा खूपच क्लासिक आणि हिट पण ठरला. यानंतरचा सिनेमा होता देवानंदचा कही और चल. यात नायिका होती आशा पारेख, दिग्दर्शक विजय आनंद, संगीत शंकरदेव किसन, निर्माते जाल मिस्त्री. हे गाणं पण व्यवस्थित होतं. रे आने वाले देर से आना.

0: सिनेमा पूर्ण होत आला होता, जवळपास 20 एक दिवस शूटिंग राहिलं होतं, पण फायनान्सर तोलाराम यांनी पैसे देणं बंद केलं, मग कलाकार पण येत नसत, तेव्हा डुप्लिकेट कलाकार घेऊन सिनेमा पूर्ण केला, प्रदर्शित पण केला, पण एकाच शो नंतर काढून घेतला. मग नंतर असं कळलं की धंद्यात तोटा दाखवायचा होता म्हणून असं केलं. एक विचित्र आणि वाईट अनुभव. इति विजयानंद. यानंतर देवानंद पुढचा सिनेमा होता दुनिया, अमरजीत निर्मित आणि टी प्रकाशराव दिग्दर्शित. या देवानंद वैजयंतीमाला बलराज साहनी, जॉनी वॉकर, संगीत शंकर जय किसन.
1: दूर या नजदीकिया बन गई अजब इत्तेफाक है.
0: हे गाणं किशोर आणि आशा भोसलेच्या आवाजात होतं.

0: शंकरशिणेंच्या उतरत्या काळातला हा चित्रपट होता, तरी पण गाणी उत्तमच होती.
1: फलसफा प्यार का तुम क्या जानो,

या सिनेमात शेवटचा कोर्टरूम ड्रामा होता, ज्यात देवानंद आणि बलराज सहानी पण होते. सिनेमा बऱ्यापैकी चालला. वैजयंतीमालाचा उतरणीचा काळ सुरू झाला होता. याच वेळेस राज कपूरचा सप्तक सौदागर, दिलीप कुमारचा संघर्ष आणि देवानंदचा दुनिया साधारणतः एकाच वर्षात प्रदर्शित झाले. आणि त्याचबरोबर मेहमूदचा पडोसन पण होता. यात अजून एक गाणं होतं,

यानंतर देवानंदचा अजून एक चांगल्यापैकी चाललेला चित्रपट म्हणजे शंकर मुखर्जी दिग्दर्शित महल. देवानंद आशा पारेख, फिरोजा जलाल, संगीतकार कल्याण जानंदजी. तू क्या जाने हम हे गाणं किशोर कुमारचं बऱ्यापैकी गाजलेलं आहे.

यात अजून एक गाणं होतं ज्याचं खास वैशिष्ट्य म्हणजे देवांचे डायलॉग आणि आशा भोसलेचं गाणं, आपका

याच वेळी देवानंद यांनी एका इंग्रजी सिनेमात काम केलं होतं, द इव्हिल विदिन. दिग्दर्शक होते लॅम्बर्टी अवेलना आणि निर्माते होते रॉल्फ बायर. देवानंद झिनतमान रॉड पॅरी एक इंडो फिलिपियानो प्रोडक्शनचं होतं. देवानंदने एका इंटरपोल एजंटचं काम केलं होतं. यानंतर देवानंद यांनी एक खूप मोठा निर्णय घेतला होता, तो म्हणजे स्वतः डायरेक्टर होण्याचा. देवानंद लिखित, देवानंद निर्मित, देवानंद दिग्दर्शित आणि देवानंद अभिनीत, म्हणजे सबकुछ देवानंद. सिनेमाचं नाव होतं प्रेम पुजारी. यात देवानंद वहिदा रेहमान जाहिदा आणि फारच लहानशा भूमिकेत शत्रुघ्न सिन्हा. जेव्हा सिनेमाचं शूटिंग चालू होतं तेव्हा रोज जेव्हा देवानंद यायचे 11 वाजता स्टुडिओ, तेव्हा एक तरुण मुलगा उभं राहून त्यांच्याकडे बघायचा रोज. आणि हे 7-8 दिवस झाल्यानंतर शेवटी देवानंद त्याला बोलावलं आणि विचारलं हे काय आहे. तेव्हा त्यांनी सांगितलं इन्स्टिट्यूटमधून आत्ता चालू आहे आणि काम बघतोय. आणि मग त्याला एका पाकिस्तानी सैनिकाचं काम दिलं होतं. लोड लहानचाच होता पण नंतर त्याला परत गॅम्बलरमध्ये पण काम दिलं होतं. संगीत निर्मूपणे सचिन देव बर्मन यांचंच होतं. शोखियो में घोला जाए फूल.

0: या सिनेमामध्ये एक भांगडा पण होता, ते पण गाणं छान होतं. दुंगी तनु रेशमी रुमाल उभके जरा धेरे आना. याची गीतकार होते गोपालदास नीरज, किंवा बरेच वेळा फक्त नीरज म्हणूनच नाव वापरत. देवानंद यांना गाणं होतं जे फक्त हिंदीमध्ये लिहिले, त्यात उर्दू शब्द नको होते. आणि त्यात अजून एक शब्द हवा होता, तो म्हणजे रंगीला. आणि हे सगळं काम नीरजने लगेच करून दिलं. गाणं होतं रंगीला रे.
1: आपण जाणून घेऊया पुढच्या भागात.

भावार्थ दासबोध, निरूपणकार पद्माकर देशपांडे। भाग 23, दशक 2, समास 8, सद्विद्या लक्षणे। आता सद्विद्येची लक्षणे ऐकूया। ही अत्यंत शुद्ध लक्षणे विचारात घेतल्यास अंगामध्ये शक्तिशाली सद्विद्या येते। सद्विद्या असलेला पुरुष उत्तम लक्षणे असलेला असतो। त्याचे गुण ऐकून परमसंतोष वाटतो। भाविक, सात्विक, प्रेमळ, शांत, क्षमाशील, दयाशील, लीन, तत्पर, अमृताप्रमाणे गोड वचने बोलणारा, अत्यंत सुंदर आणि चतुर, अत्यंत सबळ आणि धीरोदात्त, अत्यंत संपन्न आणि उदार, असा हा सद्विद्या असलेला पुरुष असतो। परमज्ञाता आणि भक्त, महापंडित आणि विरक्त, महातपस्वी आणि शांत, चांगला वक्ता, उदासीन असलेला, सर्व काही जाणणारा, सगळ्यांविषयी आदर असलेला, श्रेष्ठ असला तरी नम्र, असा हा असतो। राजा आणि धार्मिक, शूर आणि विवेकी, तरुण आणि नीतिनियमाने वागणारा, वडीलधाऱ्यांना मानणारा, कुळधर्म कुळाचार पाळणारा, मोजका आहार घेणारा, कोणताही विकार नसलेला, धन्वंतरीप्रमाणे परोपकारी, ज्याच्या हाताला अपयश येत नाही असा, निराभिमानी कार्यकर्ता, गायक आणि विष्णुभक्त, वैभव असलेला आणि परमेश्वराचं भजन करणारा असा तो असतो। तत्वज्ञ आणि उदासीन, बहुश्रुत आणि सज्जन, मंत्री आणि सगुण नीतिवंत असा तो असतो। पवित्र आणि पुण्यशील, साधू, मन शुद्ध असलेला कृपाळू धर्मात्मा, कर्मनिष्ठ असा तो असतो। स्वधर्म नीटपणे पाळणारा, निर्लोभी, केलेल्या वाईट गोष्टींचा पश्चाताप असणारा, परमार्थाविषयी प्रीती आणि गोडी असलेला, सन्मार्ग दाखवणारा, सत्कृत्य करणारा, धारिष्ठ्य असलेला, श्रुतीस्मृतीचे ज्ञान असलेला, विविध लीला करणारा, युक्तिवान, स्तुती करण्यास पात्र, मतीस उतरणारा, परीक्षा देणारा, दक्ष, धूर्त, योग्य, तार्किक, सत्य जाणणारा, नेमका, भेदक, चमत्कारिक असा तो असतो। आदर सन्मान करणारा, तारतम्य जाणणारा, प्रसंग जाणून त्यानुसार वागणारा, एखाद्या गोष्टीचा कार्यकारणभाव ओळखणारा, चतुर, बोलका, सावध, साक्षेपी, साधक, वेदशास्त्र जाणणारा, उपनिषदे माहिती असलेला, अनुभवी, बोध करणारा असा तो असतो। पुरस्चरण करणारा, तीर्थक्षेत्री वास करणारा, दीर्घकाळ व्रत करणारा, शरीराला कष्ट देणारा, उपासक, निग्रह पाळणारा असा तो असतो। सत्यवचनी, शुभवचनी, कोमलवचनी, एकवचनी, निश्चयात्मक बोलणारा, नेहमी सुखात्मक बोलणारा असा तो असतो। वासनातृप्त झालेला सखोल योगी, भव्य, सुप्रसन्न, विरागी, सौम्य, सात्विक, शुद्धमार्गी, निष्कपट, निर्व्यसनी, गुणग्राहक, संगीताची जाण असलेला, लोकांचा संग्रह असलेला, तरी देखील कोणाकडून कोणतीही अपेक्षा नसलेला, आर्जवी, सर्व प्राणीमात्रांशी मैत्री असलेला, चांगल्या मार्गाने धन मिळवलेला, सन्मार्गाने स्त्री मिळवलेला, अंतःकरण शुद्ध असलेला, शुद्ध प्रवृत्ती असलेला, शुद्ध निवृत्ती असलेला, सर्व काही शुद्ध असलेला, मित्र म्हणून दुसऱ्याचे हित पाहणारा, दुसऱ्याचा शोक हरण करणारा, ज्याच्या वाणीमध्ये माधुर्य आहे असा, संरक्षण करणारा, जगाचा मित्र असलेला, पुरुषार्थ पाळणारा, संशयाचे निवारण करणारा, चांगला वक्ता, ज्ञाता, चांगला श्रोता, कथा निरूपण करताना शब्दार्थ उलगडून सांगणारा, विवादरहित संवाद साधणारा, निस्संग, निरूपाधिक, क्रोध न करणारा, वाईट इच्छा नसलेला, मत्सर न करणारा, निर्दोष, विमल ज्ञानी, निश्चयात्मक, समाधानी आणि भजन करणारा, सिद्ध असूनही नियमित साधन करणारा, सुखरूप, संतोषरूप, आनंदरूप, हास्यरूप, ऐक्यरूप, आत्मरूप, भाग्यवंत, जयवंत, रूपवंत, गुणवंत, सत्यवंत, क्रियावंत, विचारवंत, यशवंत, कीर्तिवंत, शक्तिवंत, सामर्थ्यवंत, वीर्यवंत, वरदवंत, सत्कृत्य करणारा, विद्यावंत, कलावंत, लक्ष्मीवंत, लक्षणवंत, कुळवंत, शुचिष्मंत, बलवंत, दयाळू, युक्तिवंत, गुणवंत, बलिष्ठ, बुद्धिवंत, अत्यंत धारिष्ठ्य असलेला, दीक्षावंत, सदा संतुष्ट,
निस्पृह वीतरागी असे हे उत्तम गुण म्हणजे सद्विद्येचे लक्षण आहे. त्याचा अभ्यास व्हावा म्हणून थोडक्यात सांगितले. रूपलावण्याचा अभ्यास करता येत नाहीत, सहज गुण वर्णन करता येत नाहीत, त्यामुळे काही गुण प्रयत्न करून प्राप्त करावे लागतात. अशा प्रकारची सद्विद्या चांगली असून ती सर्वांपाशी असावीच. मात्र विरक्त पुरुषाने विशेषत्वाने अभ्यासली पाहिजे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सद्विद्या निरूपण नाम समास अष्टम.

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतो आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. अभिमान बाळगू नये, निंदा करू नये. खरं पाहिलं असता देहबुद्धीचा जोर जो होतो त्याचं कारण म्हणजे आमचा अभिमान. अभिमानानं सद्गुण जाऊ लागले तर काय उपयोग आहे? ज्ञानी आणि अज्ञानी यांच्यात मुख्य फरक म्हणजे ज्ञानी अभिमान टाकतात तर अज्ञानी लोक तो वाढवतात. अभिमानासारखा मोठा शत्रू नाही. अंतरंगातल्या या शत्रूचा आपण शोध